0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृंग, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मोरेश्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृंग, एक वाजले आहे अँड यस, नेहमीप्रमाणे दोनपर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही मला आमची साथ द्या। श्रोतृंग, करा आमच्या सोबत आजचा हा संगीतमय प्रवास, आजचा हा संडे आफ्टरनून एन्जॉय करा। वीकेंड चालू आहे, आज रविवार आहे, सर्वांचा आवर्तावर। आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐकूया पहिलं गाणं तुमच्यासाठी, वाजत आहोत त्या नटरंग या मूवीतून घेतलेलं गाणं, एक लावणी बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
0: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। दणकेत आज कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे, कारण श्रोत्यांनो आज आहे रविवार, सर्वांचा आवडता वार। पण श्रोत्यांनो अनेक लोकांसाठी रविवार म्हणजे आरामाचा दिवस, निवांत दिवस, तेव्हा या क्षणी निवांतपणे कार्यक्रम चालू ठेवूया। ऐकूया पुढचं गाणं, आनंदी जोशी अभय जोधपूरकर यांच्या सुमधुरावाजात गांधी टॉक्स, यामुळे तुम्ही त्याला गाणं याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, धावपळीच्या या आयुष्यात रविवार म्हणजे जरा स्वतःसाठी थांबण्याचा दिवस, मनाला शांत करणारा, थोराभराचा थकवा हलकासा दूर करणारा, सकाळचा निवांत चहा, खिडकीतून येणारी हवा आणि जुन्या आठवणींना हलकेच स्पर्श करणारी गाणी, रविवारचं खरं सौंदर्य याच छोट्या छोट्या क्षणांमध्ये धरलेलं असतं श्रोतनो। आजचा हा निवांत रविवार आपल्या मनालाही थोडी विश्रांती देऊया, कामाच्या गडबडीत हरवलेल्या हसण्याला पुन्हा जाग करूया आणि या सुंदर छान वातावरणात आता ऐकूया एक अतिशय निवांत मनाला शांत करणारं गाणं, केटकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजात। तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो काही गाणी अशी असतात जी फक्त कानांवर नाही तर थेट मनाला अलगद उमटतात। निवांत रविवारी अशीच गाणी आपल्या भावना आठवणी आणि शांत क्षणांना सुंदर साथ देतात। श्रोतनो रविवार म्हणजे थोडस स्वतःकडे परत येणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, जुन्या आठवणींमध्ये रमणं किंवा फक्त शांत बसून मनाला आराम देणे। आणि श्रोतनो या सगळ्या क्षणांना अजून खास बनवतं ते म्हणजे संगीत, म्युझिक। तेव्हा श्रोतनो या सुंदर वातावरणात, या सुंदर रविवारी या क्षणी आणखी एक सुरेल आणि मनाला स्पर्श करणारे गाणं ऐकूया अभय जोधपूरकर आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात। याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. रेडिओ मधुश्रीवर आपण आहात शिरी सोबत अँड स्वर तरंग कार्यक्रमात मी परत एकदा तुमचे स्वागत करतो. श्रोत्यांनो 2 वाजेपर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ऑन दिस निवांत संदेश.

0: स्वर तरंग
1: श्रोतनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे. आमची साथ देत राहा ऑन दिस निवांत रविवार. एंड श्रोतनो, तुमच्यासाठी काही श्रवण्या गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे 2 पर्यंत. तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ देत राहा. या क्षणी ऐकूया क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या मूवीतून घेतलेलं गाणं ऋषिकेश रिकामे यांच्या सोमझोर आवाजात. तेव्हा ऐकूया घेणार भरारी हे गाणं. याचा आस्वाद घ्या.

सुधुना जाहे संदे रविवार आहे आज तेव्हा धमा लगाणी जरा अनिवार्य आहे. या क्षणी ऐकूया सुपधूप या मोहितून घेतलेलं गाणं. धमाल गाणं आदर्श शिंदे आनंदी जोशी यांच्या आवाजात तेव्हा याचा आस्वाद घ्या. एंड खीप चुनी फक्त 10 मिनिटे राहिले आहेत, तर शेवटपर्यंत आमची साथ द्या.

अजून याक्षणी ऐकूया एक कोळी गीत. अँड याच्या कोळी गीताने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या संगीतमय प्रवासाचा अतिशय आनंद घेतला. हॅव अ ग्रेट डे, शुड हॅव अ ग्रेट संडे. आपली साथ देण्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. काळजी घ्या. आपली पुरुषी भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा
1: नमस्कार श्रोतृ श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो श्रोतृ. आज रविवार आहे, सर्वांचा

श्रोतनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आहे रविवार, आणि रविवार म्हणजे सर्वांचा आवडता वार, सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, तेव्हा या क्षणी आनंदाने कार्यक्रम चालू ठेवूया. ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात एक धमाल गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: सुजनो या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे वैशाली सामंत यांनी गायलेलं गाणं. गाण्याचे बोल आहे कन्याकुमारी. तेव्हा याचा आस्वाद घ्या.
1: राईट स्वाईप लेफ्ट स्वाईप करता करता नजर थांबली. फर्स्ट डेट झाली आणि सनईच वाजू लागली. बघता बघता बोटात घातली भली मोठी रिंग. आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स. मेकअप नीट झालाय ना? कोण दिसतोय भारी. नवरी होणार मी आता.

श्रोतनु पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.